那个人故事的निजो मन रो कथा तांको सहित आमी शेयर करि परिथाउ मन खोली के कथा हे परिथाउ आमरो सुखरे दुखरे मध्ये आमरो साथ दे थांती सी सो आपन कर मन खोला कथा सुनिया पई मध्ये सिउली अछिमो कथा होंदु मो सहित फोन करंदु मते नंबर टिको रखु 0671230315 जोड़े साथी आम सहित जोड़ी ही छंदी देखिबा की फोन कर छंदी हेलो हेलो फोन डे डिस्कनेक्ट हे गला किंतु साथी आउथर कहि रखो जेते बेला आपण फोन कर छंदी आपणकर रेडियो रो वॉल्यूम टिको कम करिके हमको फोन करंतु